0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। दुपारचे ठीक सारे 12 वाजले आहेत। श्रोते रसिको हो, नमस्कार। 30 मिनिटांच्या या स्वर तरंग कार्यक्रमात तुमची मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे। तर वेळाची मर्यादा लक्षात बाळगून त्वरित आरंभ करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम या पुढील गाण्याने। राधा ही भावरी धरीची, स्वप्नील बांदोडकर यांच्या गोर आवाजात।

स्वप्नील बांदोडकर यांच्या गोर आवाजातल्या या गाण्यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रमाची दुसरी भेट. दिवस तुझे हे फुळायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, आणि गीत आपल्या गोर आवाजात व्यक्त केले आहे ते संगीतदात्ते.

कोकणची माणसं साधी भोळी चालू करीता होत आपला स्वरतरंग कार्यक्रम. यापुढील कोळी गाण्याने रोहित राऊत व समूहाच्या सुस्वरा.

यावेळी रसिक हो चला ऐकू या सुप्रसिद्ध गायिका आर्या अंबिकर यांनी गायलेले ती सध्या काय करते या चित्रपटासाठी हे पुढील गीत हृदयात वाजे समथिंग सारी जगवाते हॅपनिंग.

0: संगीत प्रेमी श्रोत्यानो आपण ऐकत आहात सर तरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं. एकापेक्षा एक चित्रपटातले हे गीत आपण ऐकत आहात. सुरेश वाडकर, शोभा जोशी, निशिगंधावाड, अशोक सराफ व साथी कलाकारांच्या आवाजात आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला सर तरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. यानंतर तुम्ही ऐकू शकाल तमिळ कार्यक्रम पुवना यांच्या प्रस्तुतीवरून. तेव्हा इतर कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या आणि आम्हाला इथे अनुमती द्या. शुभ दिन व नमस्कार.
1: हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
2: अगं, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे. निशे दिन

0: चा चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हातानं जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतृ शेरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। आशा करतो श्रोतृ की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात

श्रोत्यांनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. जीवनात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, जीवनात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, फक्त त्या संधीचं स्वागत हसत मुखाने करायचं असतं. तेव्हा श्रोत्यांनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं अंजली मराठे यांच्या सुमधुरावाजात.

श्रोतनु या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत सैरात मूवीतून घेतलेलं गाणं, अजय गोगावले आणि चिन्मय श्रीपदा यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या श्रोतनु आणि आमची साथ देत रहा. शिरीसोबत रजनीगंधा कार्यक्रम चालू आहे.

श्रोतेनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.